दत्तारा ढोड, ढोलक वादक, वादक कॅशो वादक, आणि सहावे नंबर पाचवे नंबर कलाकार समारोह रामराव फत्तू सिंग राठोड ही टाळ वादक च. आणि मग आपण समोर झाड लगाव पर्यावरण बचाव, आपण बरसात कमी वेरीच येर मतलब आपण झाडे ना कसो बचाया झाड कुल गया या उद्देश मारो कार्यक्रम वेळ मेरे भाईयो आपण प्रेमेती सांभळियो असो मग आशा बाळगूच शत्रुना.